लागल मेरा मन राम तब लागल मेरा मन राम गुण गावे तब लागल मेरा मन राम गुण गावे तब लागल मेरा मन राम वाहे गुरु।